किरमेरीमाची काणी अधुरी सुरली आपले आता सोंपयता. पीयूसी फायनल एग्जामा वेळा रिमाच्या डॅडीची भलायकी बिगडता. रिमाचे बप्पू मामू म्हणजे रिमाचे सगळे कुटुंबसू मुंबईतले, पण रिमाच्या डॅडीक मात्र गाव पसंद देखून तो गावांत रावलो. पण आता ताका लांब काळाची आणि उत्तम चिकित्सा गरज आसा देखून गरजागो विकून रिमाचे कुटुंब मुंबईत वस्ते करूंक लागले. रिमान थंयसरच आपले शिकाप म्हणून धरसिले. रिमा म्हाका संपर्कात मेळ्ळेंच ना. म्हजी मोगा काणी आराम जावच्या आदींच अंत जाली. म्हजी मोत विरार जाल्ली. पोटाक भूक ना, मोतीक सुख ना. ह्या मोगाच्या रोगांतावन भायर येवंक म्हाका जायतीं वर्सां लागली. वेळ काळ सकडी गायगूण करता रे. हांव ही सोकास वास्तवीक संवसाराक फाटी आयलो. सुमार 5 वर्सां नंतर पयले पावटी म्हज्या कॉलेज फ्रेंडाच्या खाजाराक म्हणजे खंयच्याय सामाजीक कार्याक हांवें घर भायर सरचें. खाजाराच्या हॉला भितर रिक्तानांस फाटल्यान तोन कोणेंगी म्हजें नांव उलो केलें मोगान आनी मधूर थरान. फाटी गुवन देखताना एक घडीभर म्हज्या दोळ्यांक हांवसू फातकेना जालो. म्हज्या दोळ्यां हुजीर म्हजे रिमा हाजीर. रिमाक मुखामुखी परत भेटताना सगळो संवसार जिकुल्लो संतोष भोगलो म्हाका. पूण तो संतोष खिणान मायाक जालो. रिमाच्या गळ्यार खरियामणी देखली हांवें. परत म्हजो संवसार कोसळ्ळो. हांवें कश्टांनी उतरांक बुन्याद घाली रिमान ताची खाणी विवरसली. बापूय म्हळ्यार रिमाक जिवाची गांठ. दीस वेता वेता ताच्या बापायची भलायकी चड बिगडता. मोरच्या आदीं एकल्या सुदुवेचे खाजर पळय जय म्हणली बापायची आशा रिमान सुफळ केली. कुटुंबान दाखयिल्ल्या सेरीकेक रिमान सही घाली. हांवें रिमाक संपूर्ण तरान होगडोवन जाल्ले तरी लज नासता गजल विसान सोडली. रिमा, कॉलेजींत आसतना हांव तुका पसंद करतलो म्हूण तूं खंडीत जाणाय, कित्याक तुमकां सलयांक ही गजल बेगीन कळटा. पूण तूंय म्हाका पसंद करतलेंगी नांगी म्हणली गजल अजून सस्पेन्स जावन सुरल्या. आतां तरी सांगशी गे म्हाका. हांवें तुका मस्त पसंद करन आसली म्हूण रिमान सांगतना हांव भागी गी निर्भागी गी म्हणलें म्हाका सकळ्ळें ना. पूण म्हज्या बरीच ह्या मोगा थापांत रिमाई तापलां, कश्टालां, अडचालां. आपल्या बापाय खातीर ताणें ताजो मोग त्याग केलो. त्या वखदा बापाय लागीं आमच्या मोगाची गजल ताणें सांगच्या बरी नाथल्ली. असो आमचें मिलन जावना तरी आमचो मोग अमर जालो. हांवें रिमाक बरें मागलें आनी आदेवस म्हळें. तितल्यार ताच्या नवऱ्यान ताका उलो केलो. त्या नवऱ्याचो हात धरून सलतस रावले. म्हज्या दोळ्याकांचीनी दुखां भरलीं, थेंबे देंवली. पूण हांव स्वार्थी जालो ना. मुंबईतले रिमाचे ते सुरविले दीस निळाळ्ळे. दीस रात म्हाका मात्र न्ही, ताकाय म्हजो कितलो उडास दोसतलो कोण ना, तेय कितलें रडलां कोण ना. हिंस सिंतिमेंतां मुखल्या पदान तुमकां आयकूंक मेळटात. म्हजें मुखलें पद आसा दीस रात मोगा उडास तुजो दोसता.

0: सगळ्यांना बरी व शिला खाईन गेला दिसो ग दिसाना पहिल्या कदाला संजर मेळतलो खाईन गेला गाई वो हा आमचे बेलमनचे फादर स्टीव्हन असतात फादर बेसावून द्या फादर तुम्ही शिलाक पडे लागे नांगी तुम्ही म्हणे पडे लागे नांगी मागीर खाईन गेला गाय वो हा नाव करताना आयलो नंगी शंभर वर्षांक ए बा अय्या सांगले बरी राजा मात्याक मार झाला झाले काले काय कंचाके अंग येऊन दी माग इरसार्या येरे लगी ए शिला शिला अंगे रे अंगे काय नव्हतं कोणाक नाही पहिल्या कदा संध्या रुला मिळतोय आजकाल तुझा पत्तोच ना
1: மண்ட காயினாரு இல்லசே லாக்கல ரே ஓத்தாரு சோட்டு
0: சாங்ஸ் ஆத்தா சில அங்கே ரே அங்கே ரே அட சத்து தாங்கரே மண்டாக லாக்கலங்க நேம் பயில வரல
1: பயில வந்து சங்கு நீ சோட்டல ரே சோட்ர தேம்புற காலக்ரே மக்கு ஊசம் வேல்டத்தார்
0: ಸಂಗ್ರಿ ಶಿಲಾ ಹಂಗೆ ಇರ ಚಿಕ್ಕೆ ಸಿಕ್ಕಿರಿ ಗಂಜಿ ಹುಲಿಯರ್ ಹಂಗೆ ರೇ ಅಲ್ರೆ ತುಂಬುದ ಇಷ್ಟರೆ ಕಾಲ ಆಸ್ತಾರ ಮುಜನಿಗೆ ಸಂಗ್ರೆ ಅವ್ ಸಮಸ್ಯೆ ಪೂರ ಪರಿಹಾರ ಕತ್ತ ಸತ್ತು ಸಂಗ್ ಬಾಯಿಲೆ ಮರ್ತೆ ದಸಲೆ ತೀ ಬಾಯಿಲೆ ಕಾಲೆ ಮಳೆಯರೆ
1: ಕಾಯ್ನಾರೆ ಅವೆ ಜಸ್ಟ್ ಐ ಲವ್ ಯು ಮಳೆರೆ ಇತ್ತಂತು ತೆ ಒಟ್ಲ ಕೊಟ್ಟಚ ವಣಂತ
0: ಹಾ ಹಿಲ್ಸ್
1: ಹಿಲ್ಸ್
0: ದಿಲಿಯಾ ಬಾಯಿ ಕಲ್ತ ಸಲ್ಮಿಯಾಜಿ
1: ಓಯ್ ಆಸ್ ಬಾಜಿ ಪೂರ ಕಲ್ತದು
0: ಹಾ
1: ತಾಂತು ಡಪ್ ಕೊಯ್ತೋನ್ ಪೊಡ್ಲ ಬಂದು ಗೊತ್ತಾರೆ ಅಳೆ ಮಂಡ ಒಟ್ಟೋರೆ
0: ಗೋಂಡು ಮಂಡ ಪಳೆ ಆಗಿ ದೇವ ಮುಜ್ಜ ನೈ ರೇ ಏನ್ ಮಾಡ್ ಬಾಯ್ಲ ಅಂತ ಸೇರ್ದಲೆ ಏನ್ ಸೇರ್ದಲೆ ನೈ ಕಾಲಿ ಐ ಲವ್ ಯು ಮುಳ್ಳಾಕ್ ಮಂಡ ಮರ್ಚೆ
1: ಅವ ಈ ಟೆಂತ್ ರೇ ಸಂಚೆ ಕಾಲಿ ಐ ಲವ್ ಯು ಮುಳ್ಳಾರು ಬಾಯ್ಲ ಎಂದು ಮಾರಿದಾರೆ
0: ಅಲ್ರೆ ಶಿಲಾ ಯಾ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಮುಜಿ ಬಾಯಿಲ್ ರೇ ಮುಜಿ ಬಾಯಿಲ್ ಅಳೆ ಪೊಟ್ಟು ಜಮಕಾರ ಅವ ಐ ಲವ್ ಯು ಮುಳ್ಳೇನು ಕಶ ದವನಿ ಅವನ ಅಶೇ ಅವನು
1: ಕಶರೆ
0: ತುಂಬ ಇಷ್ಟ ಎಕ್ ಮೀಟರ್
2: ಆವಿಸಾರ್ತಾರೆ
0: ಹಲೋ
3: ಹಲೋ
0: ಕೋನ್ ಲಿಲ್ಲಿಗೆ
3: ಅವ್ ಲಿಲ್ಲಿ ಉಲೈತಾ ತೂ ಕೋನು
0: ಅವ್ ಲಿಯಾ
3: ಕೋನು
0: ಲಿಯಾ ಲಿಯಾ
3: ಆ ಶಿಲಾ ಸೊ ಇಷ್ಟ ಲಿಯಾಗಿ
0: ತಸ್ಸು ತಸ್ಸು ನೀ ತಶ ಕರ್ಚ ಹಮಂಗೆ
3: ಅವೇ ಕೇತಳ ಸಾಹೇಬ ತು ಕೌಶ ಕೇಲೆ ಕೌಶ ಕೇಲೆ ಮುಂತಾಯ್ತು
0: ನೈ ನೈ ನೈ ಮಕ ನೈ ಶಿಲಾಕ ಶಿಲಾಕ ನೈ ತಾನೆ ಐ ಲವ್ ಯು ಮುಂತಾನ ಎಕ್ ಪೊಟ್ಲೂನ್ ದೋರ್ ಚಿಸ್ ತುಂ ಚ ಸೋಣ್ಣು ತುವೆ ತಕ ತ ಉಪರ್ ಕೊಟ ಜ ವಣತ ಮಂಡ ಮರ್ಲೆ
3: ಓಹೋ ತಾಕ ಬಂಡನ ಮರುಕು ದುಸ್ರಿ ಕೋನಿ ಮೇಳ ಉಂಡಂಗಿ ಮಂಡ ಬಂಡೋಗೆ
0: ಮಂಡ ಲಂಗಿ ಮಾಗಿರ್ ಮಾತೆ ಬ್ಯಾಂಡೇಜ್ ಗಲ್ಯ
3: ಕಾಲೆ ಬ್ಯಾಂಡೇಜ್ ಮುಜೆ ಕಡೆನು ವಾಟರ್ ಲೈಟ್ ಹಾಕೋ ಆಡೈಲೋ ಮುನಾಲೋ ತುಜೆ ಕಡೆನು ಅವೆ ಮಾರ್ಲೆ ಮುಂತಾಗಿತ್ತು
0: ಮಾಗಿರ್ತಾನೆ ತುಕ ಐ ಲವ್ ಯು ಮುಳಂಗಿ
3: ಕಾಲೆ ಐ ಲವ್ ಯು
0: ಓಯ್
3: ಅಳೆಲಿಯ ತುಕ ಸೋಮಾ ಸಂಗ್ತ ಐಕ್ ತಾನೆ ಮಕ ಐ ಲವ್ ಯು ಮುನ ನಸ್ತನ ಕಾಯಿ ದಾ ವರ್ಷ ಸಂಜಾಲಿಂಗಿ ಮುನ್ ಅನಿ ರಾತಿ ನೀದಿಲ್ಲ ಕಡೆನು ಅಂಗಾರ ಹಾತ್ ಗಲೋದರು ಪೆರ್ಮರ್ ಸರಿಲ್ಲ ಬರಿ ಕಾಣ್ ಗುಡವ್ ನಿತ್ತ ಅನಿ ತುಜೆ ಕಡೆನು ರೈಲ ಸೊಡ್ತಾಗಿತ್ತು
0: सॉरी सॉरी बाई, माका बघता काही मांडा मार लागल्यावर काही सैर बेर झाला असतो. जायचं दोरता
3: कंचा की आज सांजेर येऊन देतो.
0: कंचा की सांजेर येऊन दे, आज शिला मासा कत्तगी म्हणून अंगे रे शिला अंगे रे. कल्याण बैलाने मांड्या मारल्या, तुझ्या बैलाक आता फोन केला रे, त्याने तुका मारू होत ना काही.
1: लिया तू आता माझ्या बैलाक रे फोन केलो.
0: ओय पिसा अंटे काले उलयता, मग तुझ्या बैलाक नसला तुझ्या बैला फोन करतो रे.
1: अवे केतळो रे सांगले तुका माझ्या बैलाने माझ्या मांड्या मारले म्हणून. माझ्या बैलाने मारणार रे सोड रे, ते परा कालक रे.
0: शिला अंगे रे, ओय केही नव्हतं अंगे रे अंगे. अरे तुझ्या बैलाने मारण असताना मागेर कोणाच्या बैलाने मारले रे?
1: तुझ्या बैलाने रे.
0: तुझ्या बैलाने मारले. तुझ्या बैला किस्तीला अंगे रे. तू का सोडणार रे? तू का सोडणार? सत्य सांगता भद्रा, सत्य सांगता मरच्या पहिला तुझ्या बापून मगा तिथून पुढे सांगल नाही कोणाक पुणे पातीये पुता या मातार केसतला खड्डा पाती नगर बोल जायगी बघा. तू का सोडणार राव? तू का सोडणार?
1: लिया बक्षी रे, धाकटी सुख झाली बक्षी रे.
0: हा बक्षी ना रे, हा दुष्पण हा बक्षी ना.
1: आता छाटी दोस्त म्हणाला रे, आता दुष्पण ना बरं.
0: छाटी दोस्त बाईला किसला छाटी दोस्त के होत नाही रे.
1: अरे एके पट्टी थोडे सांगते आमच्या कंट्रोलर असा नंतर रप्पा गोड होतात. अरे तू का पोर झाली साहेब होता
0: काले
1: ती लुसी बायाने.
0: लुसी बाई
1: होय
0: पोंडो समिस्तर.
1: पोंडो समिस्तर
0: स्पायडर वुमन
1: होय तित्रे. हा तिने एक घर ओढलो तू कोंब ओढलो रे. हा तो दुसऱ्यांचे हितला गाणी ओसून उपाद्र करता म्हणून तिने गुडांत घालणं गट्ट किड घाल. कोंब काही राहतात रे. दुसऱ्या दिवस सकाळी पळताना कोंब पाटला बागला गेला.
0: पिशा कुमडा गुडा मुखार मात्र बागिला असे रे. फाटल्या नाही रे.
1: ए तुझ्या घरच्या गुडाक रे, तिच्या गुडाक फाटल्याने बागी लागले.
0: काय म्हणते रे?
1: मागीर मग फोन करून सर लागली खाणे घरचे म्हणून. आ म्हणल्या लुसी बाय गट्ट धरतो तो किळ घाल म्हणे. ताणे आणि क्लिपी दटून ते उपादर गेला खोंब्याक पोरत्यान धर नाटलो रे. धर ना गुडांत घालो तो दोन किळ घाली रे.
0: बच्चाव कोंब भीतर
1: कही रे बच्चाव. दुसऱ्या दिवसा सकाळी पळताना कोंब पोरत्यान फाटल्या बागला. त्या कोंब्याचे उपादर चढवून असताना ऋषीबाई कोंब्या धरले मास घरन गट्ट केले रे. केल्या रे बोरकत रे लिया
0: कांदले रे.
1: दुसऱ्या दिवसा सकाळी पळताना कोंब पाटल्यान गेला.
0: मागीर केल्लो कोंबा पोटान रावताय वस जात नाही फाटल्यान.
1: अत्यंत्र थोडे संगती पळय तो कोंबो राव ना. तशेंच थोडे संगती आमच्या कंट्रोलर असा नंतर हांव एक जास्त कंट्रोल चुकलो रे.
0: कंट्रोल चुकलोय वो आता कंट्रोल चुकवना वो पहिल्यांद कंट्रोल चुकला देखून तका पुढल्या तीन जवळी भिरकी झाली.
1: टेम्परा सोडिया रे, टेम्परा सोडिया लिया. तू आता भारी टेन्शन आर असाय. आम्ही एक 90 मारी आहे.
0: 90 ओय दम्मा नका रे. 490 पिऊन 23 मेले आत रे. मागीर हांवें पिवन 24 जाऊन दिला दम्मया
1: दोवे नाही रे. थंड बियर मारी आहे.
0: बियर ओय हा दुस्मान वाटतो पिऊन घे पिना खाऊन घे पिना वसरे देशील.
1: आता तुझा दुस्मान दावलो रे.
0: हा दुस्मान अंत
1: मग बक्षी नाही घेतो.
0: बक्षी ना तुका.
1: मागीर पोरतो रे तरी काय इल्लो रे पडला मुक्कला बांकार बसून रे तरी ऐकवतोले पाजरामान खाले म्हणले. आम्ही आमच्या दुस्मानाक बक्षी जे म्हणले त्याचा तू थकली आले तोले. हा पळला
0: ओय गे चक्री आले तोलं गे. पादरा पान सांगले दुस्मारा बक्षीजे म्हणून. पादरा पान सांगले तुम्ही तुमच्या दुस्मारा बक्षीजे पण सगळ्या दुस्मानाने जायते. हा कोणाक बरं बक्षूंक सापडे तांका मात बक्षी फडपशांक नाही रे.
1: येतो कसो डायलॉग
0: काय गुत्ताचा जायते.
1: आता सगळ्यांक नाही गे.
0: सगळ्यांक नाही
1: तू आता कोणा बक्षी लाय रे तर
0: बक्षीच्या गे. तू सांगायचे गे आले रे. हा मायच्या पोटात असताना माय वडला पेसता एक बटले बीआरपी रे बी स्ट्रॉंग मका पोटा भीतर कितना अमल दल लंगुत्ता माईक बक्षीला.
1: माईक बक्षीला गे
0: टेम्परा सोड रे. मुझा बाप असा ने मुझा बाप मुझा माय लागे मका भोणो का परंतु म्हणून सांगो नो त्याच्या मिवण्या पिक्चर परंग गेलो. बाबा बक्षीला
1: आता बाबा बक्षीला
0: टेम्परा सोड. हा आईत ना कधी असताना असं पळ मुझ्या बाबा आणि मका सायकल काढून दिले रे. ओढले तर मोठ्या डरचे ते बर बर सोड येतो ते सायकल काढून दिले रे. मुझ्या बाबा काण घेऊन तो देऊ ना त्या देखून असं पळ मुझ्या बाबा सायकल
1: काय बघशील आम्ही काय
0: बघशील तिथल्यांत नाही आलतार बरोबर असताना सापडाय इजमुलाच्या पोत्यांच्या दार रुपये काढणं वसून आईस कँडी केली रे आणि त्या केल्या पात्राक नाही येऊन पात्रापाला की कुमसरान सांगल
1: सांगा तू नाही
0: पात्रापान सांगले तर सांगल रे पोश कान पिंटले शिला
1: आता माझ्याकडे आत रे
0: आपण नका रे पात्रापा बघशील
1: बघशील
0: हे मात्र नाही मूर नाही असताना सापडाय तुझ्या मायन मका बुत्ती आणि एक डॉक्टर कणगी कुटक घालून दिलं दनपारा घेऊ कोणगी केली ती केली शिला एक गॅस बोरवून आयलो रे कंट्रोल नसताना रे एक रे त्या टीचरीन मका चाड्डी पिंटोन दिल मार रे शिला अंग बोला
1: आणि की सुद्धा रे
0: टीचर
1: बघशील हा टीचर बघशील अरे तू इतक्या जणा बघशिताना मुझी एक धाकटी सूक तुका सोडवता रे मका
0: तुका बघशीना रे तुका बघशीना तुका बघशी जरा पळ पादा स्टीवन लागे हा एक दहा रे तिरे करजे पडो तुका बघशीना
1: आमचे रशी बरा रे
0: कोण
1: अरे कोण आलो पळ आमच्या भुरगीचे पात्रा पाहिलो रे सांगता रो
4: कितें बक्षी आणि तक्षी म्हणून वाटेर राहून मिटींग करणार तुम्ही
0: बक्षी आणि तक्षी म्हणून फादर पहिले अकरा सांगा अकरा सांगा बक्षी आणि तक्षी काही वसो नाका झाले काम केलं आणि बक्षिया बक्षा
1: पळया फादर तो मग बक्षी ना म्हणता
4: बक्षी ना जाल्यार नाका सोडू तू घाले ताका फोर्स करताय
1: फोर्स नाही फादर मागीर परत तरी गेले फादरापान म्हणलं तुम्ही बक्षी दे म्हणून
4: अळे ते रेतीर दिवून आयला पात्रापान सांगले
1: हांवें
4: काय सांगू ना
0: पात्रापण असो रे
4: नाही रे आता तुम्ही एकामेका पातकां सांगून बोक्सून काण गेल्या रा पळे पिरगजीचा विगार हांवें घाले असते सांग
0: पात्रा कितलो हुशार हा पळे की
4: नाही आता पिरगजीच्या लोकांनी पुरा एकामेका पातकां सांगून बोक्सून काण गेल्या रे पिरगजीचे लोक खंयचे पुरा पातकां करता आणि विगारता म्हाका कशें करचें सांग
1: तर ताणे तर मला बक्षून देणार का की फादर
4: अरे लिया तू सीधा घरा बस अरे सीधा हंगा ये रे तू मुझ्या सांगा ये
1: कई फादर
4: कुमसारा खाणी गई अळे हा आता कुमसारा बसता व्यक्ती येऊन कुमसार जा गळाय कर नका
0: ओसरा ओसरा फादर बापे तर आवे पळता वो कुमसारा खाला सांगता म्हणून
1: येदावा मुझे हांव आता खंय सांपडलं पात्रापाच्या हातात हांवें आता खाले म्हणून सांगचे लियाच्या बायले किस दिलं म्हणून सांग आता बायले किस दिलं म्हणजे कोणाचे म्हणून सांगचे नका तुम्ही सांगा नका जैत
5: या जोक्सन भाग्यातील कलाकार असतात लाईना लाजेकार राजेश कर्डोजा पल्लाडका जॉन्सन बेलमन लिडिया मिस्केत आका म्युझिक दिलेलो असा आमचा हिंदू भाऊ

किरमेरीमाची काणी अधुरी सुरली आपल्या आतां सोंपयता. पीयूसी फायनल एग्जामा वेळा रिमाच्या डॅडीची भलायकी बिगडता. रिमाचे बापू मामू म्हणजे रिमाचे सगळे कुटुंब मनसू मुंबईतले, पूण रिमाच्या डॅडीक मात्र गांव पसंद देखून तो गांवांत रावलो. पूण आतां ताका लांब काळाची आनी उत्तम चिकित्सा गरज आसा देखून गरजागो विकून रिमाचें कुटुंब मुंबईत वस्ती करूंक लागले. रिमान थंयसरच आपलें शिकाप म्हणून धरसिलें. रिमा म्हाका संपर्कांत मेळ्ळेंच ना. म्हजी मोगा काणी आराम जावनच्या आदींच अंत जाली. म्हजी मोत विरार जाल्ली. पोटाक भूक ना, मोतीक सुख ना. ह्या मोगाच्या रोगांतावन भायर येवंक म्हाका जायती वर्सां लागली. वेळ काळ सकडी गायगूण करता ते हांवें सवकास वास्तवीक संवसाराक फाटी आयलो. सुमार 5 वर्सां नंतर पयले पावटी म्हज्या कॉलेज फ्रेंडाच्या खाजाराक म्हणजे खंयच्याय सामाजीक कार्याक हांवें घर भायर सरचें. खाजाराच्या हॉला भितर रिक्तानांस फाटल्यान तोंड खुणेंगी म्हजें नांव उलो केलें मोगान आनी मधूर थरान. फाटी गोवन देखताना एक घडीभर म्हज्या दोळ्यांक हांवस फातयना जालो. म्हज्या दोळ्यां हुजीर म्हजे रिमा हाजीर. रिमाक मुखामुखी परत भेटताना सगळो संसार जिकुल्लो संतोष भोगलो म्हाका. पूण तो संतोष खिणान मायाक जालो. रिमाच्या गळ्यार खरियामणी देखली हांवें. परत म्हजो संसार कोसळ्ळो. हांवें कश्टांनी उतरांक बुन्याद घाली रिमान ताची खाणी विवरसली. बापूय म्हळ्यार रिमाक जिवाची

0: सगळ्यांना बरी ओ शिलक हिंग गेला दिसो गो दिसा ना पहिल्या कदाळात अंजर मेळतलो खंय गेला काय वो हा आमचे बेलमणचे फादर स्टीवन असतात फादर बेसावून द्या फादर तुम्ही शिलक पडेला गे नांगी तुम्ही म्हणे पडेला गे नांगी मागीर खंय गेला काय वो हा नाव करताना आयलो नंगी 100 वर्सांक एबा अय्यो सांगले बरी राजा मात्याक मार जाला जाले गाले काय खंच्या की अंग येऊन दी मागीर सारिया येरे लगी
1: मंड काय ना रे ते इल्लेशे लागले रे हा ओता रे सोट्रे
0: सॉंग सारता शिला हंगे रे हंगे रे अरे सत्तू सांग रे मांड्याक लागेल गे नेम बैल मारले
1: बाई रे मात्र इतले की सांगून सोडले रे सोडरे ते पुरा कालक रे मग उसम वेळ जातात
0: पुन्हा गेलो काय उसम काम करता गडी गडे होता रे हंगे रे शिल हंगे रे हंगे रे अरे रे मका तुझ्या बैलेन सांगणार बेस्ट अंदाजे गुंडू मारलो कसे समा लागलो ना
1: मोर ओंद्रे ते पुरा सोडरे
0: अरे शिला मी का झाला झाला रे गाले उलळता आमचं रान होते असता राव राम म्हणून सांगले रे शिला अंगे रे चिक्के रे गंजी उलर अंगे रे अरे तू तो इष्ट रे काले असतात मुझे नाही सांग रे हा समस्या पूरा परिहार करता सत्त सांग बैले मारते तसले ते बैले काले म्हणे रे
1: काय ना रे अवे जस्ट आय लव यू म्हणे रे इतले ते ओटले कोटेचे वाणांत
0: हा हिल्स
1: हिल्स
0: दिलीडिया बाई घालता सलमियाची
1: ओय आजकालची पूरा घालतात थांब तू डप होईतो पोटलो म्हणून गोतणार अळे मांडो ओट्टो रे
0: गोंड मांडो पळे आगी देवा मुज्जा नाही रे ये मात बायलांचे सर झाले ये सर झाले नाही काल आय लव यू म्हणला मंडा मारचे गे
1: अहो टेंथ रे सांगचे काल आय लव यू म्हणल्यावर बाईल मारी जर
0: अल रे शिला त्या मटक मुझी बाईल रे मुझी बाईल अरे पोट तुझ्या मकार आम आय लव यू म्हणले मग कसे दवा येऊन अरे असे येऊन असे येऊन दिसतील रे
1: अवे टेंथ रे पळून ट्राय केले शिला
0: खाले म्हणून
1: आमे काही आई लव्ह यू म्हणल्यावर माकाई पोटलून दोन कीस मिळत म्हणून चिंतले रे झाले उलट रे
0: टाकात रे कदाळ नकालो करते नाही जायते कॉपी पेस्ट करून जायते अरे दिस इज व्हेरी बॅड तू तर टेन्शन कर नका बैलेला गाव विसरता
1: नाकर तू आता ही सारोगानी सोड कसा नका सोड सोड रे ही सारोगानी
0: सोड सोड सोड म्हणाल कसे रे सोड म्हणाल कसे रे तू मुझो इष्ट एक मिनिट राव विसरता राव
1: नाकार रे पुणे गेले
0: मगेत राव रे
2: मी देतलेली जाताना लिल्ली सगळ्यांनी रे दिसत पळून तुझी लिल्ली
0: हॅलो
3: हॅलो
0: कोण लिल्ली गे
3: ओय हांव लिल्ली उलयता तू कोण
0: हांव लिया
3: कोण
0: लिया लिया
3: आ शिला सो इस्ट लिया गे
0: आ तस्सु तस्सु नाही तू तशें करचें थांबा गे
3: हांवें केतळ साहेबा तुका अशें केलें कशें केलें म्हणटाय तूं
0: नाही नाही नाही म्हाका नाही शिलाक शिलाक नाही ताने आय लव यू म्हणताना एक पोटलून दोन क्रिस्तूंचे सोड न्हू तुवें ताका त्या उबार कोटाच्या वण्यात मांड्या मारले
3: ओ हो ताका बंडल मरुकू दुसरी कोणी मेळवली
0: मंडला गे मागीर मात्या बँडेज गेल्या
3: काले बँडेज मुझे कडेन वाटेर लाईट कांबो आडयलो म्हणालो तुझे कडेन हांवें मारले म्हणटा गे तो
0: मागीर ताणें तुका आय लव यू म्हळे गे
3: काले आय लव यू
0: वही
3: आलेलिया तुका सोमा सांगता आयक ताने म्हाका आय लव यू म्हणून असताना काय 10 वर्सां झाली गे म्हण आनी राती न्हिदिल्ले कडेन आंगार हात घालो तर फेरमार सरले बरी गांड गुडावन न्हिदता आनी तुजे कडेन रयला सोडता गे तो
0: सॉरी सॉरी बाई मका बघता काही मांडा मारा लागल्या काही सैर बेर झाला असतो जायचं दोरता
3: कंचा की आज सांजेर येऊन देतो
0: कंचा की सांजेर येऊन दे आज शिला मासा कसतगी म्हणून अंगेर शिला अंगेर कल्याण बैलाने मांड्या मारल्या तुझ्या बैलाक आता फोन केला रे त्याने तुका मारून होत ना काही
1: लिया तू आता माझ्या बैलाक रे फोन केलो
0: ओय पिस आंट्री काले उलयता मग तुझ्या बैलाक नसताना तुझ्या बैला फोन करतो रे
1: अवे केतळो रे सांगले तुका माझ्या बैलाने माझ्या मांड्या मारले म्हणून माझ्या बैलाने मारणार रे सोड रे ते परा कालक रे
0: शिला अंगे रे ओय काही नव्हतं अंगे रे अंगे अरे तुझ्या बैलाने मारण असताना मागे कोणाच्या बैलाने मारले रे
1: तुझ्या बैलाने रे
0: तुझ्या बैलाने मारले तुझ्या बैला किस्तीला अंगे रे तू का सोडणार तू का सोडणार सत्य सांगता भद्रा सत्य सांगता मरता पहिला तुझ्या बापून मग तिथील पुढे सांगल नाही कोणाक म्हणे पाती पुता या मातार केसतला खड्डा पाती नाही बघा तू का सोडणार तू का सोडणार
1: लिया बक्षी रे धाटी सुख झाली बक्षी रे
0: हा बक्षीणार दुश्मन हा बक्षीणार
1: आता छाटी दोस्त म्हणाला रे आता दुश्मन
0: छाटी दोस्त बायला किसला छाटी दोस्त
1: अरे एके पटी थोडे सांगते आमच्या कंट्रोलर असा नंतर रप्पा गोड होतात
0: अरे तुका पोर झाली विषय बघता काले
1: ती लुसीबायाने
0: लुसीबाय
1: ओय
0: पोंडोसमिस्तर
1: पोंडोसमिस्तर
0: स्पायडर वुमन
1: ओय तित्रे तिने एक घर ओढलो ते कोंब ओढलो रे तो दुसऱ्या हितला कांनी बसून उपाद्र करता म्हणून तिने एक गुडांत घालणं गट्ट किळ घाल कोंब काय रावता रे दुसऱ्या दिवसा सकाळी पळयताना कोंब पाटला बागला गेला
0: कुमडा गुडा मुखार मात्र बागी लागले रे फाटल्या नाही रे
1: हे तुझ्या घरच्या गुडाक रे तिच्या गुडाक फाटल्याने बागी लागले
0: काय म्हणते रे
1: मागे मग फोन कर निसार लागली खाणे घरचे म्हणून आ म्हणल्या लुसीबाय गट्ट धर तो किळ घाल म्हणल्या ताणे आणि क्लिपी दटून ते उपादर गेला खोंब्याक परत्यान धर नाटलो रे धर नानं गुडांत घालो तो दोन किळ घाली रे
0: बच्चा कोंब भीतर
1: काय रे बच्चा दुसऱ्या दिवसा सकाळी पळताना कोंब परत्यान फाटल्या बागला कोंब्याचे उपादर चढवून असताना गुसीबाय कोंब्या धरले मास घरन गट्ट केले रे केल्या रे बोर कोता रे लिया
0: कांदले रे
1: दुसऱ्या दिवसा सकाळी पळताना कोंब पाटल्यान
0: गेला मागे केलो कोंब पोटान रावते वसत नाही फाटल्यान
1: अत्यंत्र थोडे संगती पळ तो कोंब राव ना तसेच थोडे संगती आमच्या कंट्रोलर असा नंतर आम्ही जास्त कंट्रोल चुकलो रे
0: कंट्रोल चुकलोय व आता कंट्रोल चुकव ना व पहिल्यांद कंट्रोल चुकला देखून त्या पुढल्या तीन जवळी बिरकी झाली
1: टेम्परा सोडिया रे टेम्परा सोडिया लिया तू आता भारी टेन्शन आर असाय आम्ही एक 90 मारी आई
0: 90 ओय दम नका रे 490 पिऊन 23 मेले आत्र मग रावे इतना जाऊन दिला दमया
1: दमे नाही रे थंड बियर मारी आहे
0: बियर हा दुश्मन वाटतं पिऊन घे पिना खाऊन घे पिना वसर देशील
1: आता तुझं दुश्मन दावलं रे
0: हा दुश्मन
1: मग बक्षी नाही
0: घेतो बक्षी ना तुका
1: मागीर पोरतो रे तरी गाईलो रे पळला मुखला बांकार बसून रे तरी ऐकवतोय पाजरा मान खाले म्हणले आम्ही आमच्या दुश्मनाक बक्षी जे म्हणले त्याचा तू थकली आले तोले हा पळला
0: ओय गे थकली आले तोलं गे पादरापान सांगले दुश्मना बक्षिजे म्हणून पादरापान सांगले तुम्ही तुमच्या दुश्मना बक्षिजे पण सगळ्या दुश्मना नाही जायत कोणाक बरं बक्षूंक सापडे तांका मात बक्षी फडफशांक नाही
1: रे कसो डायलॉग
0: काय गुत्ता जायत
1: आता सगळ्यांक नाही गे
0: सगळ्यांक नाही
1: तू आता कोणाक बक्षी लाय रे तर
0: बक्षिजे गे तुला सांगायचे गे आळ रे मायच्या पोटात असताना माय वडल्या पेसता एक बटले बीआरपी रे रिबी स्ट्रॉंग मग पोटा भीतर कितला अमाल झाला गुत्ता माईक बक्षीला
1: माईक बक्षीला
0: टेम्परा सोड रे मुझा बाब असा ने मुझा बाब मुझ्या माय लागे मग भोणो का परत म्हणून सांगू नो त्याच्या मिवण्या पिक्चर परत गेलो तर बाबा बक्षीला
1: आता बाबा बक्षीला
0: टेम्परा सोड हा आईज्ञा कधी जास्त नसता पळ मुझ्या बाबान मग सायकल काढून दिले रे ओढले तर मोठ्या डरचे ते बर बर सोड येतो ते सायकल काढून दिले रे मुझ्या बाबा कण घेऊन तो देऊ ना त्या देखून असा पळ मुझ्या बाबा सायकल काय बघशील
1: हा का बघशीला तू
0: तिथल्यांत नाही अल्तार बरोबर असताना सगळे इज मुलाच्या पोत्यांच्या दार रुपये काढणं पासून आईस कँडी केली रे आणि त्या केल्या पात्राक नाही येऊन पात्रापाला की कुमसर सांगल
1: सांगा तू
0: पात्रापान सांगल्या तर सांगल रे कान पिंट
1: आता माझ्याकडे रे
0: आपण ना का रे पात्रापा बघशील
1: बघशीला तू
0: हे मात्र नाही मुलाच्या असताना सापडे तुझ्या मायन मका बुद्धी आणि एक डॉक्टर कणगी कुडकं घालून दिलं दनपारा घेऊन कोणगी केली ती केली शिला एक गॅस बोरवून आयलो रे कंट्रोल नसताना रे एक रे त्या टीचरीन मका चाड्डी पिंटोन दिल मार रे शिला अंग बळ
1: आणि की सुद्धा रे टीचर बघशील हा टीचर बघशील अरे तू इतक्या जणा बघशीताना मजी एक धाकटी सूक तुका सोडत रे मग
0: तू का बघशीना रे तू का बघशीना तू का बघशी जर आता पळ्या पादा स्टीवन लागे अव एक दहा रे तिरे करजे पडो तू का बघशीना
1: आमचे रशी बरा रे
0: कोण
1: अरे कोण आलो पळ आमचे भुरगीचे पात्रा पाहिलो रे सांगता आता राव
4: कितें बक्षी आणि तक्षी म्हणून वाटेर राहून मिटिंग करणार तुम्ही
0: बक्षी आणि तक्षी म्हणून फादर पहिले अकरा सांगा बक्षी आणि तक्षी काही वसो नाका झाले काम केलं आणि बक्षी
1: पळया फादर बक्षिना म्हणता
4: बक्षिना जाल्यार नाका सोड तू घाले ताका फोर्स करताय
1: फोर्स नाही फादर मागीर पोर तरी गेले फादरापान म्हणलं तुम्ही बक्षी जे म्हणून
4: अरे ते रेतीर दिवक आयला पात्रापान सांगले मु हांवें काय सांगू ना
0: पात्रापळ असो रे
4: नाही रे आता तुम्ही एकामेका पातकां सांगू न्हू बोक्सून काण गेल्या रा पळे पिरगजीचो विगार हांवें घाले असते सांग
0: पात्रा कितलो हुशार हा पळे की
4: नाही आता पिरगजीच्या लोकांनी पुरा एकामेका पातकां सांगून बोक्सून काण गेल्या रे पिरगजीचो लोक खंयचे मुरा पातकां करता आणि विगार म्हाका कशें करचें सांग
1: तर ताणे तर बक्षून दे नका की फादर
4: अरे लिया तू सीधा घरा वस अरे शिला हंगा ये रे तू मुझ्या सांगा ते
1: खाई फादर
4: कुमसारा खाणी गई अरे हा आता कुमसारा बसता व्यक्ती येऊन कुमसार जा गळाई कर नका
0: ओसरा ओसरा फादरा बाप येतारे आवय पळा तो कुमसारा खाला सांगता म्हणून
1: येदावा मुझे हांव आता खंय सांपडलो पात्रापाच्या हातांत हांवें आतां खालें म्हणून सांगचें लियाच्या बायले किस दिलो म्हणून सांगो आतां बायले किस दिलो म्हणचे कोणाचे म्हणून सांगचे नाका तुम्ही सांगा नाका जैत
5: या
6: जोक्सन भाग्यातील्या कलाकार असतात लाईन लाजेकार राजेश कर्डोजा पल्लाटका जॉन्सन बेलमन लिडिया मिस्केत हाका म्युझिक दिलेलो असा आमचो हिंदू भाऊ